0: ഏ അഞ്ച അവ കഷ്ണുണ്ട് ഷട്ടുണ്ട് പോയതേന നിതാരതല്ലേ ഇട്ട അട്ടിക്കല്ലാരെ കമ്പ്യൂട്ടർ കിന്ന് പോയതേ ജീൻസു
1: ഓനി മോനെ കമ്പ്യൂട്ടർ തൈ കാക്കിഞ്ചു
0: ഉദാഹരത വാങ്ങ
1: ഹെരേ അച്ഛത മാമാ
0: എതേ ഹെൽത്ത് വാങ്ങ
1: പാർത്തിക് കമ്പ്യൂട്ടർ സെന്റർ യഹ കമ്പ്യൂട്ടർ ലാപ്ടോപ് പ്രിന്റർ യു പി എസ് ലഗായ കമ്പ്യൂട്ടർ സംബന്ധി സമ്പൂർണ്ണ സാമാൻ പായിഞ്ച ബോ ഭന്നസ് തപാലെ കേ ചാഞ്ച മാമാ
0: വാങ്ങ ത്യസേലെ നിമാരേ തല്ലി അട്ടിക്കല്ലാ ജീൻസു കമ്പ്യൂട്ടർ എതേ കിന അവ കാസനെ സാക്ഷണ്ട ഗൈദൈന ദാദിംഗസി 2000 കോ പ്രതി കമ്പ്യൂട്ടർ സെന്റർ മജസ്ത സുവിധാര സസ്ത അന്ത കൈ പൈദൈന
2: जस्तो खोजे त्यस्तै कम्प्युटर पाइने बिग्रियो भने पनि बनाइदिने त्यसैले अन्त होइन कम्प्युटर चाहिए धादिङदेखि बीच बजारको प्रत्येक कम्प्युटर सेन्टरमा जाने
3: सबै प्रकारका कम्प्युटरको लागि प्रत्येक कम्प्युटर भएपछि साधै झुक्क फोन नम्बर 010-5502-97 97-5107-778
4: सरकारी शुल्कमा निजी अस्पतालमा उपचार काठमाडौँको वसुन्धरा स्थित 100-बेडको मल्टी स्पेशलिटी केडिसी जनरल अस्पतालमा विशेषज्ञ चिकित्सक र आधुनिक प्रविधिबाट सहज र गुणस्तरीय उपचार अब सरकारी मूल्यमै पाउनुहोस् 24 घण्टा आकस्मिक सेवा ओपीडी सेवा शल्यक्रिया सेवा साथै ल्याब एक्सरे अल्ट्रासाउण्ड इको इन्डोस्कोपी लगायत आधुनिक रेडियोलोजी सेवाहरूको लागि हामीलाई सम्झनुहोस् केडीसी जनरल अस्पताल सम्पर्क नम्बर 01-4985-910 01-4985-911 तपाईँको स्वास्थ्य हाम्रो प्राथमिकता
5: रंगबहार रंगबहार
6: बजर संगे उपहार उपहार बंपर मा यामाहा रेजियार
5: बजर पेंट से घर रंगाउनु होस् लकी ड्रा मार्फत यामाहा रेजियार 125 स्कूटर बंपर उपहार जित्ने मौका पाउनु होस्
6: साथ ही 65 इंच को स्मार्ट टीवी रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन लगाए 350 भन्दा बढी आकर्षक उपहार पनि
5: घर रंगाओ खुशी बनाओ उपहार जित्ने अवसर पाओ बजर पेंट